ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकटं येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री सुधाकर राठोड यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्योर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: नमस्कार, मी सुधाकर राठोड। रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
3: अच्छा,
4: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
3: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
4: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी।
3: हां हां, साधारणतः किती वर्षापूर्वी?
4: 6 आधी मी येऊन गेलो होतो,
3: 6
4: दरम्यान। पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर याच एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला। जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिलं। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इनटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स वन ऑफ दॅम अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स आवर डिपार्टमेंट हेड्स ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
3: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
4: हा, माझं स्कूलिंग झालं सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये मी पासआउट आहे 10th।
3: अच्छा, कुठे? सोलापूर
4: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूरमधनं।
3: बरं,
4: मरा मराठी मीडियम, इट वॉज मीडियम। त्याच्यामधनं नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये. मग लातूरमधनं मी 11th 12th केलं. मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेज सुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला PCM आपली कॅटेगरीमध्ये. याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा. त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली. तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं. मी थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले आहेत. मग माझी जर्नी स्टार्ट झाली, नवीन होतो. इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता.
3: नवीन होता
4: कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत. मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही. मी पहिला तो त्यामधनं जेवढे काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया. आणि स्वप्न होतं, छोटं स्वप्न होतं आधी. म्हटलं चला साकारूया, आपण काय होऊ शकतं बघूया. जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटास्टिक. आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या 4 वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स, ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर 1 की हा असा आहे, इकडे विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचं, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम. हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही, कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मिडियममधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
3: म्हणजे 2003 पासआउट झालं, 1999 हे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते. कारण
4: OMS त्या वेळेला काही होते, हा ते कॉम्पिटिशन फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते OMS त्यांचं शिक्षण झालं होतं CBSE मध्ये, आमचं शिक्षण SSC बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर तो थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडस इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत होतं थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनॅमिक्सचं असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉईंट असेल मला वाटते, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही 4 ओळी आहेत पण फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट्स आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो GET म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो IIT पब्लिक, त्यावेळेला NIT पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
3: अच्छा,
4: म्हणलं बघूया.
3: अच्छा
4: ठीक आहे, चालू.
3: आता हे 2003 मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
4: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. मग जे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आहे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन IT ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ TCS, इन्फोसिस, विप्रो, GE, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे या वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
3: बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात, म्हणजे तुमची राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली, त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला किंवा कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
4: सर, हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
3: बर.
4: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ
3: युनिक. तसं तुमच्या डोक्यात होतं
4: आधीपासून की आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
3: बरोबर.
4: मग ही प्रेरणा माझी जवळपास, सर, मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC R&D डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे, त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं. वेळच्या वेळेला त्यांच्यामध्ये म्हणलं, अरे आपण काय नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी, लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया, काही हरकत नाही. बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे, पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्या वेळेलाच. ही गोष्ट आहे सर जवळपास 2008-09 ची गोष्ट आहे.
3: 9-10 पास आउट झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर
4: 6 वर्षानंतर ते थोडं थोडं काय काय काही गोष्टी शिकत गेलो मी. काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो, त्यानंतर काही टायर 1 मध्ये बी मी आपलं थोडंसं एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये ISA एक होतं, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह USC कंपनी होती. मग तिथनं मग मला जर एज्युकेशनला थोडंसं सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं नाही मुंबईमधनं, त्यांची तर साथ होतीच प्रत्येक वेळेला, मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात ना, तसंच म्हटलं प्रयत्न करूया. प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष, प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एज्युकेशन करायला थोडासा वेळ लागला, मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
3: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
4: हो, जॉब चालू होता.
3: जॉब चालू होता पण साईड बाय साईड.
4: हा, ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं. अच्छा. कुठले सेक्टर चांगली राहील.
3: अच्छा.
4: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये.
3: बरोबर.
4: जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी D1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे, त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केली, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी, म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी. आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर, दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ती आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलेलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर ॲज ऑन टाइम 16 कस्टमर्स आर रजिस्टर्स विथ अस अँड दॅट महिंद्रा टाटा हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
3: बरोबर.
4: त्याच्यामध्ये
3: एवढ्या रिनॉन्ड कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्या हे. मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना? मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, मूळतः सोलापूरचे आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रिन्युअर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
4: हा, एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्ट इज मॉडेल जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो. तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅविंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्युल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये जसे फिट होतात बरेचसे मॉड्युल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
5: अच्छा, ओके.
4: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
5: हे तर मला पहिल्यांदा.
4: हा, तर ते कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्युल्स आहेत. मग ते मॉड्युल्स एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे, की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं त्यांना ते व्हायबल नसतं. कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव हु इज गोईंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम आय एस सी, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, विच इज अ लिडिंग.
5: But
4: we have been supporting since last 4 years.
5: But
4: yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट, इथनं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे.
5: आयएसओ
4: ही सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ इज लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपले जे इंटरनल जे काही कोस्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं, की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल, टाटा मोटर्स, स्कोडा ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अन काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्युल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व करतो की क्वालिटी मला पाहिजेत. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट.
5: बरोबर आहे, बरोबर आहे.
4: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे, की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटरला ब्रेकच लागत नाहीये. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे की तो पार्ट येतो कसा, त्याचा क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हणले ना आयएसओ, आयएटीएफ वगैरे, ते इंटरनल देर हॅव नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, कायझन वगैरे आहेच.
5: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, वहिनी पण आहे सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये.
4: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे. हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोईंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे. मग त्या ऑलवेज आमचा बॅकबोन आहेत कंपनीच्या.
5: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडस एरामध्ये घेऊन जातो, 2003 च्या.
4: मला
5: वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
4: ओके.
5: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो किंवा असा काही विषय झाला?
4: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात. आता 2000 चीच गोष्ट नाहीये, जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत. बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच ले ऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच, मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय. ते तुमच्या याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल, मग तेव्हा ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं ए आय आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरंच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन. नाहीतर मग हे डाऊनफॉल होत राहणार आहे मार्केटमध्ये.
5: बर बर. मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
4: येस.
5: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या, तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रिन्युअर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
4: मी पहिले ऍडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
5: बर.
4: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायचे, तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे एक मित्र होते, इथनंच पासआउट झालेले आहेत, ते जीईलमध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं, थर्मोडायनॅमिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर माझा जो हँड्स ऑन होता दाते सर पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं, सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन ही फार महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक ही फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठेतरी बसायला पाहिजेत आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
5: बर बर.
4: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
5: अच्छा
4: बरं.
5: अच्छा बर. मग आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
4: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
5: बर बर.
4: का तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्टला म्हणजे कार्बन आयन आलं, ह्या सगळ्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे, ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळे काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज हा जो आहे ना हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मॅसेज आहे ना हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
5: तर सुधाकरजी आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोला म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
6: मी ओके
5: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
6: नाही. ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा. एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
5: अच्छा.
6: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो, जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायचे, कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे, त्याच्याकडे 7 दिवस 10 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही पण कार्डमध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचं लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी, सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टी ला, हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन ते सुद्धा टॉपर होते इथले, ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिटले भरपूर सारे, म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला ओएमएस अटॅच होतो आणि इथलं लोकल असल्यामुळे मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे, त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरं सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते, कारण ते मला 4 वर्ष मी तर रिली जगलो होतो ते कॉलेजमधले, मला कधी ते मला विसरता नाही येणार.
5: आणि मैत्रिणी
6: सर आम्ही म्हणजे
5: डेझर्टेड
6: होतं, मोजून काही मैत्रिणी असायच्या आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे, पण कमीच होत्या सर.
5: अच्छा अच्छा. बरं, तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचा धाराशिव आहे, तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात, पण तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
6: सर, सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. तर याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाइम असतो त्या स्टुडंटचा, जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीची जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये, कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. ज्यांनी जे केलेलं आहे, मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे, असाच एक कुली होता, तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल, असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितो. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की ते लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत, एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक, सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे, आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत.
5: बरोबर.
6: किंवा टाइम, टाइमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाइम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाइम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
5: येस.
6: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा, तुम्ही पुढे जा.
5: बरोबर.
6: आणि मग एकदा टाइम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
5: कॉलेजच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये
6: सर? येस येस, आय वुड लाईक टू ऑलवेज बीन पार्टिसिपेट फॉर ऑल प्रोग्राम्स ऍज अ ऑर्गनायझर टीम.
5: ओके.
6: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज अरे माहीत नसेल ना बॉस. तिथं बऱ्याचशा अशा गोष्टी व्हायच्या कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं, ते कल्चर सेट केलं होतं. त्यांनी काही असा उठकीम वाईट कधीच आलं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे, सेंडअप असायचे, आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाईज व्हायचे.
5: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
6: मी ऑर्गनाईज मध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो. मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट वाईम.
5: तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदन चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
6: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
5: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
6: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे कयामत, पहिला नशा, पहिला कुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
5: तुम्ही रोमॅन्टिक सॉंग सांगितलं बरं चालू म्हणून, पापा कहते बडा नाम करेगा,
6: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, या 6 वर्ष जे काय असतील त्याच्या विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकता तुम्ही, बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता, ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
5: बरोबर.
6: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेता. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
5: आणि हे तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे
6: बस बस रिस्पेक्ट टाइम.
5: ओके, क्या बात आहे. यस, इट्स गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम. येस, ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
6: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
5: हाऊ टू, मला वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना, तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथं आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे जरा थोडंसं.
6: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
5: हा
6: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय.
5: अच्छा.
6: निगडीमध्ये मुलगी रोही राठोड, ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिज मध्ये शिकते.
5: अच्छा. आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करता?
6: येस सर.
5: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप आंतरप्रिन्युअर आहे तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट्स किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
4: येस सर, ऑफकोर्स.
5: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
4: थँक्यू.
5: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. शोधेव रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

बाय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
2: देश के हर गरीब, हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
1: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत। श्रोते हो, आपण बघितलेलं आहे, जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो। तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही। पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे। प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो। ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। सऱ्या, वरंभे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते। तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही। तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे। पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो। त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते. तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो. सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो. आता तुषार सिंचनाची निगा ज्या संदर्भात माहिती करून घेऊयात. या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका. तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे. तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर. किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड RC इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. RQRC मधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ऊळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पाण्यावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून, किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य, गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळं रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी, ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडे पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी मानवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्यपरिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. ह्या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडं किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडं जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: तान पावला, बाबा तान पावला.

आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

श्रोते हो, नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीतं आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। हा कार्यक्रम आपण याच माध्यमातून लोकप्रिय देखील केलेला आहे। मंडळी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रातोरात स्टार होणे हा एक प्रकार समजला जातो, जो की अनेकांच्या भाग्यात येतो। जसे की जंजीरने अमिताभ बच्चन यांना रात्रीतून स्टार केलं, राजेश खन्ना यांच्याही बाबतीत आराधनानं तोच प्रकार केला, आणि धर्मेंद्र यांचा पत्थर और फूल या चित्रपटानंही एका रात्री त्यांना स्टार केलं। अशाच यादीत बाजीगर या चित्रपटाचं नाव आपणास घ्यावं लागेल। शाहरुख खानला इंडस्ट्रीत याच चित्रपटानं स्थापित केलं। रहस्य रोमांस ॲक्शनचा धमाका बाजीगरमध्ये पाहावयास मिळाला। याच सिनेमाने अँटी हिरो हिंदी चित्रपटसृष्टीला मिळवून दिला। तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. फसवणूक, संपत्ती आणि धोका या त्रिसूत्रीवर हा चित्रपट पुढे सरकतो. मदन चोप्रा विश्वनाथ शर्मा यांच्या इथं कंपनीमध्ये काम करतोय. शर्मा विश्वासाने कंपनीची धुरा मदन चोप्रांवर सोपवतात, परंतु मदन विश्वासघात करून कंपनी ताब्यात घेतो. शर्मा रस्त्यावर येतात. या धक्क्यात शर्मा यांची छोटी मुलगी आणि तेही मरण पावतात. विश्वनाथ यांचा मुलगा अजय मात्र हे सगळे पाहतो आणि मदन चोप्राला संपवण्याची एकच इच्छा घेऊन तो वाढत राहतो आणि मदन चोप्राच्या साम्राज्याचा तो नाश करतो. असं काहीच कथानक बाजीगरचं होतं. मात्र पटकथेतील रंजकता, मांडणी आणि रहस्य रसिकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरलं आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, बाजीगर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले शाहरुख खान, काजोल, शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, अनंत महादेवन, जॉनी लिवर आणि राखी गुलजार. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने शाहरुख खानला रुपेरी पडद्यावरचा बादशाह खान बनवलं. काजोल आणि शिल्पाच्या फिल्मी करिअरमधील अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला बाजीगर या चित्रपटाकडे पाहावं लागेल. 39व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये बाजीगरसाठी शाहरुखला बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी शिल्पा शेट्टीची देखील निवड करण्यात आली. या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांचा जर विचार आपण केला तर याच्यामध्ये राखी गुलजार यांनी साकारलेली अजयच्या आईची भूमिका ही सुद्धा खूप संस्मरणीय ठरली. एकंदरीत सर्वच कलाकारांचा उत्तम आणि उत्तुंग असा अभिनय आपल्याला बाजीगरच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. बाजीगर या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीतकार अनु मलिक यांनी. अनु मलिक यांनी बाजीगरद्वारे जोरदार पुनरागमन केलं आणि हिंदी चित्रपट संगीताचा एक नवा ट्रेंड सुरू झाला. या चित्रपटातून विनोद राठोड असेल, कुमार सानू असतील आणि अलका याज्ञिक यांनी गायनातून कमाल केली. या चित्रपटातील गीतं लिहिली होती गौहर कानपुरी, राणी मलिक, देव कोहली यांनी. गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली, ती आजही लोकप्रिय आहेत. एकंदरीत एक माइलस्टोन म्युझिक आपल्याला अनु मलिक यांच्या कारखान्यातून पाहावयास मिळालं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बाजीगर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजीगर या 1993 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अनेक कलाकारांना आपण भेटत आहोत, आणि क्लासिक रेडिओ शोला आपल्या सर्वांचाच भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे। आजच्या क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून अशाच हरहुन्नरी कलाकाराला आज आपण भेटणार आहोत। ध्वनी मुद्रिका आणि कॅसेटच्या जमान्यात अशा दोन्ही माध्यमात सहभागी झालेल्या मधुर आणि तरल आवाजाच्या गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल। 80 आणि 90 च्या दशकामध्ये त्यांनी त्यांच्या गोड आणि मधाळ प्रेमगीतांनी अनेकांना मोहिनी घातली आहे। आशिकी, साजन, बेटा या बॉलिवूड सिनेमांमध्ये गाऊन तरुण वर्गांची धकधक वाढवली आहे। तर याच आवाजानं अनेकांमध्ये भक्ती संगीताची गोडी निर्माण केली आहे। अभिमान या सिनेमाच्या एका छोट्याशा श्लोकापासून सुरू झालेला त्यांचा सांगीतिक प्रवास हा खरोखरच अलौकिक आणि थक्क करणार आहे। क्लासिक रेडिओ शो मधून माझा हाच प्रयत्न असतो की एखादी व्यक्ती कलाकार म्हणून किती मोठी होती, याही पलीकडे जाऊन ती माणूस म्हणून कशी होती याचा शोध घेण्याचा। अनुराधा पौडवाल यांच्या जेव्हा अनेक मुलाखती पाहण्यात आल्या तेव्हा त्यातून एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे आपण त्यांच्याविषयी कायम हे ऐकलं आहे की त्या काळी आघाडीच्या गायिकांचं वर्चस्व होतं, त्यांची मोनोपोली होती म्हणजेच मक्तेदारी होती। अशा अनेक वादळांसमोर टिकाव धरणं, सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं, पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं। सिनेसृष्टीत टिकून राहणं हे अत्यंत कठीण काम होतं, पण अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल गळ्यानं ते केलं। अनेकदा आपण यांच्याविषयी निगेटिव्ह गोष्टी जास्त ऐकल्यात की त्यांना योग्य त्या संधी दिल्या गेल्या नाहीत, आघाडीच्या अनेक गायकांनी त्यांना गाणी मिळू दिली नाहीत, आणि म्हणून अनुराधा पौडवाल करिअरच्या पीकवरती असून देखील राजकारणामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली। यावरती अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलंय की स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्यांच्या दैवत होत्या, अगदी एकलव्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याच गाण्याची उपासना केली होती। एका मुलाखतीत त्यांनी खूप सुंदरपणे सांगितलंय की आपल्या गुरुशी आपली कधीच तुलना होऊ शकत नाही, त्या गाणं शिकल्या नव्हत्या आणि जे काही शिकल्या ते लता दिदींना ऐकून ऐकून शिकल्या। हे कबूल करण्यासाठी, हे मान्य करण्यासाठी सुद्धा मनाचा किती मोठेपणा असावा लागेल ना। अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्याची जडणघडण नेमकी कशी झाली हेच आपण आज उलगडणार आहेत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। चला तर सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची। पहिलं गाणं येत आहे तुमच्या भेटीला, ऐकूयात।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत। आज आपण बोलतोय भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीनं गौरवलेल्या श्रेष्ठ गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल। लहानपणी अनुराधा पौडवाल यांचा आवाज घोगरा होता, मला माहिती आहे पटणं थोडंसं कठीण आहे, पण त्यांनीच ही गोष्ट शेअर केली होती। इयत्ता 4th मध्ये असताना त्यांनी लता दिदींचं एक लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकलं होतं आणि ते ऐकून आवाज म्हणजे लता दिदींचा हे त्यांच्या मनात कुठेतरी ठसलं होतं। पुढे एकदा निमोनियाशी झुंज देत असताना त्यांनी लता दिदींच्या आवाजातली भगवद्गीता अनेक महिने ऐकली। या काळामध्ये त्यांचा आवाजही फुटत नव्हता, पण जेव्हा त्या या आजारातून बऱ्या झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाजच बदलून गेलाय। त्यामुळं ज्या आवाजानं जगण्याची उमेद दिली, ज्या आवाजामुळे भगवद्गीतेमुळे संस्कृतीवरती त्यांचं प्रेम जडलं, त्या आवाजाविषयी त्यांच्या मनात केवळ प्रेम आणि आदरच भरलाय। अनुराधा पौडवाल यांचे या निमित्तानं काही इंटरव्ह्यूज तुम्हीही जरूर पहा। कलाकार गायिका म्हणून तर त्या ज्येष्ठ आहेतच, पण एक माणूस म्हणून त्यांचं साधं बोलणं आपल्याला किती शिकवून जातं याचाच तुम्हाला प्रत्यय येईल।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. अनुराधा पौडवाल यांचं लग्न खूप लवकर झालं. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. पण घरची अशी परिस्थिती होती की चांगल्या घरातल्या मुली गाणं बिणं म्हणत नाहीत, त्या सुखाचा संसार करतात असे त्यांच्या वडिलांचे विचार होते आणि त्यामुळं सिनेसृष्टीपासून त्या दूरच होत्या. त्यांच्या आजीचं मात्र एक स्वप्न होतं, माझ्या मरण्याआधी तुझं एखादं तरी गाणं रेकॉर्ड व्हावं. नंतर अनुराधा पौडवाल त्यांनी इतकी गाणी गायली की त्यांच्या आजी त्यांना गमतीनं म्हणायच्या की आता काय, जिथे तिथे तू गातच असतेस. अनुराधा यांच्या अनेक मुलाखतीतून हे दिसतं की त्यांच्यामध्ये एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री आहे. त्यांनीच अनेक मुलाखतीतून सांगितलंय की त्या फार महत्वाकांक्षी, खूप मोठी स्वप्न बघणाऱ्या अशा खरंच नव्हत्या. जसं आयुष्य येईल, जशा संधी येतील, त्या मात्र त्या स्वीकारत गेल्या. अनुराधा पौडवाल यांचे पती अरुण पौडवाल हे संगीतकार, संयोजक आणि उत्तम वादक होते. मराठी हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांनी संगीत दिलेल्या बहारदार गीतांचं गारुड आजही आपल्या रसिकांच्या मनात कायम आहे. या जोडीनं मराठी सिनेसंगीताचा चेहरा मोहराच बदलून टाकला. पण तुम्हाला माहितीये का, अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की त्यांना त्यांचे पती अरुण पौडवाल यांचा प्रचंड अभिमान या गोष्टीसाठी होता की ते कधीही कुठल्या निर्मात्याकडे जाऊन म्हणाले नाहीत की माझी बायको गाते हा, तिला एखादी संधी देता का. अरुण पौडवाल हे त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होते. मी माझ्या बायकोची कुठेही शिफारस करणार नाही, तुम्हाला तिचं गाणं आवडलं आणि तुमची इच्छा असेल तर मी सिनेमासाठी तिच्याकडून गाणं गाऊन घेईन, अशी भूमिका त्यांची कायम असायची. येते अनिल अरुण यांनी संगीत दिलेलं आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं अष्टविनायक सिनेमातलं हे गाजलेलं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून.

मासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. मगाशी सांगितलं तसं शब्दसुरांवर जबरदस्त हुकूमत असलेले अनिल अरुण या संगीतकार जोडीनं अनेक हिट गाणी आपल्याला दिली आहेत. अरुण पौडवाल यांनी कधीही त्यांची पत्नी अनुराधा पौडवाल यांच्यासाठी कोणाकडेही हिला गाणं देता का किंवा ती खूप छान गाते असं म्हणून शिफारस केली नाही. अरुण पौडवाल यांच्या घरी अनेकदा गाण्याच्या बैठकी व्हायच्या. त्यांच्या अनेक जवळच्या मंडळींना माहिती नव्हतं की अनुराधा पौडवाल या गातात. एकदा शरद पिळगावकर जे अनुराधा पौडवाल यांना त्यांचा भाऊ मानायचे त्यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनुराधा यांचं गाणं ऐकलं आणि ते अरुण पौडवाल यांना येऊन म्हणाले की ते इतकं सुंदर गातात की त्यांनी गायलं पाहिजे. आणि नंतर पहिल्यांदा अनिल अरुण या जोडीसाठी अनुराधा पौडवाल गायल्या. ते गाणं होतं मी जलवंती. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण अनुराधा पौडवाल यांच्याबद्दल बोलतोय. त्या त्यांच्या गाण्याचं त्यांच्या यशाचं श्रेय देतात ते म्हणजे त्यांच्या गुरूंना आणि त्यांच्या घरच्या मंडळींना. अनुराधा यांचे सासरे ज्यांचा त्यांच्यावरती प्रचंड जीव होता, आपली सून उत्तम गाते याचा त्यांना प्रचंड अभिमान होता आणि ते कायम आपल्या मुलाला म्हणजेच अरुणजी पौडवाल यांना सांगायचे की ही मुलगी एक दिवस मोठी गायिका होणार, तू तिचं एक गाणं आशा भोसले यांच्यासोबत डुएट रेकॉर्ड कर. यावरती अरुणजी त्यांना म्हणाले, अहो असं नाही चालत, तुम्हाला तुमची सून आहे म्हणून वाटत असेल, पण ही बाकी सारी मातब्बर मंडळी आहेत. माझी बायको फारसं गाणं शिकलेली नसताना मी कसं काय तिला गाणं गायला सगळ्यांबरोबर उभं करू. यावरती कायम घरात वादविवाद चालू असायचे, पण त्यानंतर अभिमान मधला त्यांचा श्लोक अनुराधा पौडवाल यांनी गायला जो अत्यंत लोकप्रिय झाला आणि अनुराधा पौडवाल या आवाजाची ओळख साऱ्यांनाच झाली.

1975 च्या मे मध्ये अनुराधा यांचे सासरे गेले. यावेळी त्यांचे पती म्हणजेच अरुणजी कार्यक्रमांच्या दौऱ्यासाठी भारताबाहेर गेले होते. या दरम्यान त्यांना बाळासाहेबांचा म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांचा फोन आला की अशी एक अमकी ठमकी तारीख आहे, रेकॉर्डिंगला यायला जमेल का? त्या म्हणाल्या, माफ करा, आपण तारीख बदलू शकतो का? कारण माझे सासरे गेलेत. यावर हृदयनाथजी त्यांचं सांत्वन करत म्हणाले की तारीख मात्र बदलता येणार नाही, कारण आशाजींकडे दुसरी तारीख नाहीये. यावर अनुराधा या म्हणाल्या की माझं गाणं आहे तर आशाजींची तारीख का हवी आहे तुम्हाला? आणि मग समजलं गाणं डुएट आहे. तरी सुद्धा अनुराधाजींनी सांगितलं नाही की घरच्या जबाबदाऱ्यांमुळे मला काही हे गाणं गायला येणं शक्य होणार नाही. हे गोष्ट जेव्हा त्यांच्या सासूबाईंना समजली तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तू जा आणि गा, कारण तेच तर त्यांच्या सासऱ्यांचं स्वप्न होतं, आशाजींसोबत डुएट गाणं. आणि आपल्या सासऱ्यांच्या 13व्या दिवशी हे गाणं रेकॉर्ड झालं. ह्या गाण्यानं इतिहास घडवला आणि ते गाणं होतं आला आला वारा. आशा भोसले यांच्यासोबत गायलेलं हे गीत अनुराधाजींसाठी स्पेशल ठरलं. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीच्या जोरावर माझी कारकीर्द ठरली आहे. आणि म्हणूनच तर त्या कायम म्हणतात की घरच्यांच्या इच्छेशक्तीवर माझी कारकीर्द घडली आहे.

त्यांच्या करिअरचा ग्राफ पाहिला आणि जाणून घेतला तर लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती ती म्हणजे अभिमान मधल्या श्लोकापासून, जी शिवस्तुती होती. त्यानंतर हिरो सिनेमातलं गाणं त्यांचं प्रचंड हिट ठरलं, पण त्याआधी त्या सुभाष घईंच्या चित्रपटासाठी त्यांनी गायत्री मंत्र गायल्या होत्या. आशिकी, दिल है की मानता नहीं सिनेमाच्या आधी त्यांनी मनाचे श्लोक रेकॉर्ड केले. तुलसी भजन, कृष्ण भजन, मीरा भजन हेही काम त्याचबरोबरीनं सुरू केलं होतं. बॉलिवूड संगीताबरोबरीनं त्या भक्ती संगीताची सांगड घालत होत्या, त्यामुळं भक्ती संगीताचा आणि त्यांनी जो जोडलेला हा आध्यात्मिक धागा त्यांनी कधीही तुटू दिला नाही. शेवटी काय, मराठी चित्रपट संगीत आणि हिंदी चित्रपट संगीत आपल्या सर्वोत्तम गायिकेच्या माध्यमातून अनुराधा पौडवाल यांनी रसिकांना एक अलौकिक भेट दिली आहे. त्यांची गाणी आपल्याला कायम मंत्रमुग्ध करत राहतील हीच अपेक्षा. आज क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आपले कार्यक्रम तुम्ही ऐकत असाल तर नक्की सांगा. एव्हाना रेडिओ तेरणा ऍप तुम्ही डाउनलोड केलंच असेल. कार्यक्रम आवडला असेल तर नक्की मनापासून दाद द्या. पुन्हा भेटूयात नव्या भागात. काही माणसं इतकी मोठी ग्रेट बनली हा प्रवास उलगडण्यासाठी, त्यातूनच शिकण्यासाठी. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मी आरजे प्रगती इथेच निरोप घेते. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे एक वाजतायत आणि आपल्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे आपल्यासोबत आणि सर्व श्रोतांचं आजच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात स्वागत करते। एक ते तीनच्या दरम्यान मी आरजे प्रगती असणार आहे आपल्यासोबत लाईव्ह आणि या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं मला पाठवू शकता 9970599 या क्रमांकावरती। तर सर्व सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला, पाहूयात आज कोणकोणाच्या फरमाईशी पूर्ण होणार आहेत। तर बरेच श्रोते वाट पाहत असणार आहेत तर त्यामुळे काल देखील बऱ्याच श्रोतांनी माझी वाट पाहिली असेल, पण कसं की बाप्पाचं आगमन होतं त्यामुळे देखील घरी थोडीशी लगबग होती, त्यामुळे येणं काही झालं नाही। आणि त्याच बरोबर म्हटलं आज मात्र वेळेवर जाऊयात कारण की श्रोते बरेचसे वाट पाहत असणार आहेत। आणि मी या सर्वांना श्रोतांना सांगितलं होतं की आपल्या घरचा बाप्पा मला कसं तुम्ही ठेवलाय किंवा त्याला आणताना तुम्ही व्हिडिओ केला असेल तर नक्कीच मला आज तुम्ही 9970599 क्रमांकावरती पाठवू शकता। तर आज पाहूयात कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण राहत आणि सुरुवातीसच एक गीत जे मला फार आवडतं ते गीत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत देणार आहे आणि त्याच गीताने सुरुवात करणार आहेत आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणत सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला।

चला सुंदर अशा गणपतीच्या गीतांनी सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत सुरुवात केली व्हॉट्सअप फरमाईशला. श्रोत्यांनी मला व्हॉट्सअपमध्ये पाठवलंय, बाप्पाचे फोटो पाठवलेत, घरी कसं डेकोरेशन केलं आणि बाप्पा कसा आणलाय, तुम्ही घरी कसा विराजमान झालाय, हे नक्कीच तुम्ही मला पाठवू शकता 9970590 या क्रमांकावरती. पुढची फरमाईश घेऊयात. आपल्या श्रोते आहेत, बरेच दिवस झाले त्या म्हणतात की मी रेडिओ त्यांना ऐकते पण त्यांना त्यांची फरमाईश काही मला घेणं झालं नाही, पण आज मात्र नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करते. आपल्या श्रोते आहेत अंबिका घोडके, मी बेळगाव येथून तुमचा कार्यक्रम ऐकत असते असं म्हणतात. तर थँक्यू अंबिकाताई, आणि खूप पेशन्स ठेवून त्यांनी खरं तर आज पण त्यांनी मला मेसेज केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे की तुम्ही राग न येऊ देता आज मात्र नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच त्या देखील खुश होतील. तर नक्कीच थँक्यू सो मच, थँक्यू. असंच प्रेम करत चला आणि ऐकत चला रेडिओ त्यांना 90.4 FM. ऐकूयात अंबिका घोडके ताईंची खास सुंदरशी बाप्पाची, जी खरं तर खूप ट्रेंडिंग मध्ये ठरलेलं गीत आहे सध्या, ते सर्वत्रच आपल्याला पाहायला भेटतं. हे सुंदरसं गीत त्यांच्यासाठी नक्कीच ऐकूयात.

अरे गणपति बाप्पा, हे मंगलमूर्ति झाला।

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपलं स्वागत. तर आपले श्रोते आहेत ते शुभेच्छा देत आहेत. ते म्हणतात, नमस्कार मॅडम, विघ्नहर्ता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करण्यासाठीच बळ तुम्हाला देऊ. थँक्यू सो मच सर. रेडिओ धरणाच्या सर्व श्रोते मंडळींना आणि धरणाच्या सर्व टीमना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं पाठवल्यात आपल्या श्रोतांनी, आपल्या नियमित श्रोत्यात. कधीतरी ते फरमाईश पाठवत असतात भाऊसाहेब शिंदे फलटण सातारा येथून, आपले नियमित श्रोते आहेत. तर तसेच आणखीन भरपूर श्रोत्यांनी मेसेजेस आणि शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते. तर यानंतरची फरमाईश घेऊयात. आज पहिल्यांदाच त्यांची फरमाईश पूर्ण

करायचे आहे, पाऊस पडू दे। तर आम्हाला गीत ऐकायचं आहे घण आज बरसे, हे गीत त्यांना ऐकायचं आहे। तर नक्कीच प्रयत्न करते, आपण नक्कीच गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो आणि नक्कीच तो देखील आपल्या सर्वांवर जे विघ्न आहे ते दूर करेल अशी आशा करूयात आणि नक्कीच त्याला त्या रोजच्या प्रार्थनेतून ही आपण मागणी त्याच्याकडे करणारच आहोत आणि तो नक्कीच ऐकेल अशी आशा करूयात। तर नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करते। विठ्ठलवाडी येथून आपले नियमित श्रोते आहेत दर्शन राजेंद्र माने यांची व्हॉट्सअप फरमाईश।

जे आहे ते राहणार पाटोदा जिल्हा बीड येथून रणजित राऊत सर ते म्हणतात आज पाटोदा आगारामध्ये सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं गणपती बाप्पाचं आगमन केलं. या आनंदाच्या क्षणात सुंदर व्हिडिओ आम्ही तयार केला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या या मंगलमय वातावरणात आम्हाला अग्निपथ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऋतिक रोशन यांच्यावरती हे गीत चित्रित करण्यात आलेलं आहे. प्रगतीताई कृपया आमची फरमाईश पूर्ण करा. पाटोदा आगारातील सर्व यांत्रिक कर्मचारी आणि आपल्या सर्वांची लाडकी लालपरी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शुभेच्छुक रणजित राऊत पाटोदा. तर नक्कीच सर आपले जे आगाराचे सर्व लालपरीमध्ये कर्मचारी आहेत ते काम करणारे ते सर्वजण सध्या रेडी उतरणं आनंद घेत असतात. तर आज बऱ्याच दिवसांचा त्यांची फरमाईश आली आहे. तर आपले नियमित श्रोते देखील आहेत ते म्हणजे मी रामप्रसाद अशोक डोईफुडे नैसर्गिक शेतकरी गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी गट ईट अध्यक्ष. आज गणरायाच्या आगमनाने वातावरणात आनंदमय झालेला आहे. तर त्याचनिमित्त आम्हाला देखील आज देवा श्री गणेश हे गीत ऐकायचं आहे. मित्रपरिवार आहेत बाबू कोकाट साहेब अशोक गायकवाड साहेब शिवनाथ फुलझळके साहेब नितीन काकडे साहेब विठ्ठल तात्या खरत सॉरी घरत ओमप्रकाश काकडे साहेब गणराज महाराज डोईफुडे समृद्धी महिला नैसर्गिक शेतकरी गट ईट अध्यक्षा मंगल रामप्रसाद डोईफुडे. तर सरांनी व्हिडिओ देखील पाठवला एक पावसावरती गाणं देखील त्यांनी कविता देखील केलेली आहे. पिकं खरं तर सुकतायत असं त्यांनी पाठवलं आहे. व्हिडिओ पाठवलाय फोटो पाठवलेत मला. तर नक्कीच हे सर्वत्रच आपल्याला पाहायला भेटते. शेतकरी सध्या खूपच दुःखातच आहे आणि त्याच निमित्त आपण सर्वजण बाप्पाकडे बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ही प्रार्थना करणार आहोत. तर सर म्हणतायत जसं येईल तसं दोन ओळी तुम्ही गा असं म्हणतायत. आता खूप हार्ड गाणं आहे सर हे तरी तुमची इच्छा आहे तर ट्राय करते. ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी न

गणेशा अगदी आता आपण हे फिमेल व्हॉइस मध्ये कधी ऐकलं नसेल. माझ्या आवाजात पहिल्यांदाच हे फिमेल व्हॉइस मध्ये आता श्रोते देखील ऐकतील. तर मी ट्राय केलं सर, म्हणजे एवढं परफेक्ट नाही जमणार आहे मला. तर थँक्यू, थँक्यू सो मच. ऐकूया तर रामप्रसाद अशोक डोईफोडे सर यांची व्हॉट्सअप फरमाइश आणि त्यांच्यासोबत जेवढे काही मित्रपरिवार आहेत आणि आपले जे श्रोते आहेत पाठोदा आगार येथून, आपले जे सर्व कर्मचारी सध्या रेडिओ करण्याचा आनंद घेत आहेत, रणजित राऊत पाठोदा आणि त्यांच्यासोबत जे इतर त्यांचे कर्मचारी आहेत यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश अग्निपथ या चित्रपटातील गीतासाठी.

व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात बापाची गीतं येतात, त्याचबरोबर इतर देखील गीतं येतात, पण नक्कीच आपण ट्राय करतोय सगळीच गीतं घेण्याचा. पण जास्तीत जास्त बाप्पाची गीतं आज आलेली आहेत. सर्व श्रोत्यांना बाप्पांची गीतं आज ऐकायची आहेत अशी त्यांची इच्छा आहे की काय, असंच मला वाटतंय. तर पुढची फरमाईश देखील अशा सुंदर गाण्यासाठी. आता श्रोते बघा कुठे गेले, आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी देखील फरमाईश पाठवली होती. हा तर सापडले आपले श्रोते जे आहेत, भैरवनाथ शुगर सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून श्रोते आहेत. ते म्हणतात, नमस्कार रेडिओ तेरणाची टीम आणि गोड आवाजाच्या आर्ज प्रगती. आर्ज प्रगती, तुमचा गोड उत्साही आणि मनमोहक आवाज ऐकून मनाला खूप आनंद होतो. तुमच्या सुंदर सूत्रसंचालनालयाला आणि आवाजाला मनापासून दाद. थँक्यू सो मच सर. आज त्यांना गीत ऐकायचं आहे. नाही, सरांचं वेगळंच गाणं आहे आणि दुसऱ्या सरांचं कुठलं तरी गाणं होतं. ज्यांनी मला देवा हो देवा गाणं पाठवलं होतं असे श्रोते होते, त्यांचं गाणं घ्यायचं होतं. तर ते श्रोते मला आज सापडत नाही येतात, आठवत नाहीत कुठे ते, त्यांचं गीत कुठलं होतं. हरकत नाही, पण त्यात तत्पूर्वी आपण घेऊयात गाणं त्यांचंच. सापडले की नक्कीच त्यांची फरमाईश पूर्ण करूयात. तर त्यांना गीत ऐकायचं आहे, जे गीत खरं तर ताशांच्या आवाज आणि बाप्पाचं आगमन होतं आणि त्यावरतीच एक गाणं आलंय की ताशाचा आवाज तारा झाला रे गणपती. असा आवाज ऐकला की बाप्पाच्या येण्याचं ती जी चाहूल आहे आपल्याला जाणवत राहते आणि तो एक एनर्जी जी असते बाप्पाच्या येण्याची आगमनाची, तो एकदम अंगात संचारून आपण खरं तर डान्स करायला लागतो. अगदी पाय थिरकतात ही गाणी ऐकली की आणि बाप्पाच्या येण्याने सर्वत्र आनंद येतो. त्यामुळे सरांना आज हे गीत ऐकायचं आहे आणि ही गाण्याची भेट आमच्याकडून रेडिओ तेरणावरील सर्व लाडके श्रोत्यांना बाप्पाच्या भक्तांना समर्पित आहे. तर गणपती बाप्पा मोरया असं त्यांनी पाठवलंय, बालाजी लोंढे पाटील व आमची सर्व फॅमिली असं त्यांनी पाठवलं. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. ऐकूयात बालाजी लोंढे पाटील सर, सोनारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: लहान होतो तेव्हा अगदी हे गाणं ऐकलं की खूप छान वाटायचं डान्स करायला. आणि ते खरं तर कॅसेट्स यायच्या बा, कॅसेट्सवरती आधी व्हिडिओ कॅसेट असायची, त्यावरती ही गाणी आम्ही पाहिली पाहायचो. बाबांनी पण व्हिडिओ कॅसेट तेव्हा त्याचा जमाना होता, त्यावेळेस बाबांनी आणली होती व्हिडिओ कॅसेट, बाबांनी देखील. तर त्याच्यावरती मम्मीने अशा सीडीज आणल्या होत्या की अशी गाणी होती जी की आज पण आपण ही खरं तर आता युट्यूबवरती आपण पाहतो, पण त्यावेळेस ती अल्बम वाईज यायची आणि पूर्ण गणपतीचा अल्बमच असायचा, त्यामध्ये ही गाणी यायची, पाहायला देखील छान वाटायचं. आता मात्र पाहताना मला खूप हसायला येतं, कारण की त्याच्यातला डान्स जर तुम्ही आत्ताचा पाहिला, याच गाण्याचा तुम्ही जर डान्स पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला हसायला, कारण की एक वेगळाच डान्स त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. म्हणजे अगदी लहान मुलं आजकाल ती डान्स करतात आणि खरं तर त्यावेळेस तेवढी काय म्हणताल की डान्सची टीम नसेल किंवा कोरिओग्राफर नसतील, त्याच्यामुळे मे बी हे छोटे छोटे अशा प्रयोग करण्यात आले होते त्यावेळेस, कारण की गाणी पाहायचं ऐकत होती लोक, पाहत नव्हती, त्यामुळे हे कॅसेट्सचा जमाना आला होता आणि त्यावेळेस नक्कीच या कॅसेट्सने भरपूर कमाई केली असेल असं मला वाटतं. तर पुढचं देखील गीत असं आहे जे खूप भावतं मला, कारण की आशा भोसले यांचा आवाज आहे आणि हे गीत खूप सुंदर आहे. हा देखील अल्बम आहे, तो अल्बम म्हणजे आय थिंक सो ऋतू हिरवा या चित्रपट सॉरी या अल्बममधील हे गाणं आहे आणि खूप साजेस खूप सुंदर असं गीत आशाबाईंनी गायलेलं आहे जे खूप भावतं. हा ऋतू हिरवा हा अल्बमच खूप सुंदर आहे, मुळात सगळीच गाणी खूप छान रीत्या त्यांनी म्हटलेली आहेत. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत उमेश नावडकर, रेश्मा नावडकर, लाईव्ह कार्यक्रम ऐकत आहोत. आज आम्हाला ऋतू हिरवा या अल्बममधील हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितले.
1: झिनी झिनी वाजी बीन सख्यारी अनुदिन चीज नवीन, झिणी झिणी वाजी बीन.
0: खूप छान, खूप छान वाटतं. एक जुना तो मी लहानपणीचा तो मला आठवतोय माझा की मला फार आवडायचं हे गाणं, समजत नव्हतं पण आवडायचं, का माहित नाही, पण आशाबाईंचा आवाजच तो मुळात इतका सुंदर या अल्बममध्ये लागलाय, त्यामुळे आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

चला छान अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश पण अशी सुंदर फरमाईश आली फटाकडी या चित्रपटातील गीत. महेंद्र कपूर आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे, खूप सुंदर आहे. गणपतीच्या मोर सारी नाचू गाऊया, पाहायला देखील तेवढंच गोड वाटतं गाणं आणि ऐकायला देखील तेवढंच सुंदर असं गीत पाठवलंय. माऊली रेडिओ श्रोता संघ आसलगाव बाजार बुलढाणा महाराष्ट्र येथून राजू माठे, गजानन माठे, संजय माठे, ज्ञानेश्वर माठे, हिरामन खिराडे सर, अमोल कांबळे सर, अनंत कुलकर्णी महाराज असं त्यांनी पाठवलं आहे. तर नक्कीच आनंद घेऊयात फटाकडी या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि बऱ्याच श्रोत्यांनी मला बाप्पांचे फोटो पाठवलेत घरी, त्यांचं आगमन झालं आणि कसे विराजमान झालेत घरी, हे नक्कीच आपले श्रोते मला पाठवतात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार. तर तसंच पल्लवीताई कुंजे ताईंनी देखील आज फरमाईशमध्ये, खरं तर त्यांची सोमवार टू सोमवार फरमाईश असते पण काल सुट्टी असल्यामुळे आज त्यांची फरमाईश घेऊयात. काय म्हणतो पाहूयात. हाय प्रगतीताई नमस्कार, मी आपली नियमित श्रोती पल्लवी कुंजे, मुक्काम पोस्ट अशिंदेवाडी, तालुका कवठे मांकाव, जिल्हा सांगली. आज माझ्या स्वीट हार्टसाठी माझी खास फरमाईश आहे, जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा, हे सुंदर आणि प्रेमळ गाणं आज माझ्या स्वीट हार्टसाठी नक्की लावा. ऐकताना मनात फक्त एकच खास व्यक्तीची आठवण येते, कारण खरं प्रेम म्हणजे फक्त आजचा सहवास नाही तर जन्मजन्माची साथ मिळावी अशी मनापासून इच्छा. अंतर कितीही असलं तरी प्रेमाच्या भावना अंतर कधीच अडवत नाहीत. काल मी माझ्या स्वीट हार्टसाठी मनापासून हरितलकेचं व्रत केलं होतं आणि व्रत आज ते व्रत सोडलंय. माझ्या या व्रतामागे एकच मनापासून भावना होती, माझ्या स्वीट हार्ट साथ, प्रेम आणि सुख सदैव माझ्या आयुष्यात राहो आणि जन्मजन्मी आमची साथ अशीच कायम राहो. माता पार्वती आणि शंकर महादेव, भगवान शंकर आमच्या प्रेमावर सदैव आशीर्वाद ठेवत, हीच मनापासून प्रार्थना. हरितालकेच्या व्रताच्या सर्व श्रोत्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. पवित्र व्रताच्या निमित्तानं माता पार्वती आणि भगवान शंकराची कृपा सर्वांवर राहो. प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेम, सुख, सौख्य आणि समृद्धी नांदो, हीच मनापासून इच्छा. आणि कालच श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे, सगळीकडे आनंद आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालंय, मंगलमय असं प्रसंग. गणरायाच्या चरणी एकच खास प्रार्थना, हे गणराय आमच्या लाडक्या प्रगतीताईंना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य दे. त्यांच्या आयुष्यात नेहमी सुख आनंद राहू दे आणि त्यांचा गोड आवाज असाच अनेक वर्ष आमच्या कानांवरती पडू दे. थँक्यू सो मच ताई. आणि ताई, उद्या तुमचा वाढदिवस आहे तर तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच ताई, श्री गणरायाच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख, समाधान, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमच्या आवाजातील गोडवा कायम राहो. तुमचा गोड आवाज म्हणजे आमच्यासाठी आनंदाची एक सुंदर चाहूल. असंच प्रेम, आपुलकी आणि गोडवा रेडिओ तरणाच्या माध्यमातून आम्हाला कायम मिळत राहो, हीच मनापासून इच्छा. आजचं गाणं देखील द्यावं माझ्या स्वीट हार्टसाठी खास आहे. पुन्हा एकदा हरितालिका आणि गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. रेडिओ तरणा, आपली माणसं, आपला आवाज. थँक्यू सो मच ताई. नक्कीच दादांसाठी ही फरमाईश तुम्ही पाठवली आणि गणपती बाप्पा देखील सुंदर असा विराजमान घरी झाला, त्याबद्दल खूप आभारी आहे की तुम्ही फोटो पाठवत त्याबद्दल. ऐकवात खास पल्लवीताईंची फरमाईश खास दादांसाठी.

आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 एफएम. यानंतरची फरमाईश ऐकूयात दत्तात्रय बागल दारफळ माझे मित्र शुक्राचार्य बारबोले. गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. दोघं लुटया रंग बहार असं कोणतं गीत मी मला आठवत नाही पण त्यांना ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच ऐकूयात दत्तात्रय बागल दारफळ माझे मित्र शुक्राचार्य बारबोले यांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर जे प्रगती आहेच आपल्यासोबत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. श्रोते आहेत राजेंद्र तानवळे, विमा प्रतिनिधी, एस ऑप्टिकल चापडगाव चे हरिभाऊ गलांडे, राहुल फोटो, चापडगावचे भिशे परिवार असं त्यांनी पाठवले. पिंगेवाडी, तालुका शेवगाव, अहिलेनगर, राजेंद्र अंकुश तानवडे, याला एस सी विमा प्रतिनिधी, सुनीता तानवडे, कार्तिक प्रतीक, पार्थ भक्ती, प्रथमेश, अमृता, नम्रता, अनुष्का, रेणुका, सद्गुरु क्लॉथ बोधेगाव, संजय तानवडे, माझे नातू राघव मस्के, चैतन्य मस्के, मित्र अमोल गोरे टेलर, सोमनाथ गोरे चापडगाव, देवडे फिल्टर, सुनील घोरतळे, फिटर जगदंबा ॲटो गॅरेज बोधेगाव, शेवगाव संत तुकाराम नगर कॉलनी, सुमित मस्के, सर मयुरी मस्के, मंदाकिनी मस्के, मस्के साहेब असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे. आम्ही वेगवेगळ्या गावातून ऑनलाईन ऐकतोय, एकमेकांना सांगितलंय, आम्ही गाणं वाट पाहतोय आम्ही सर्वजण असं त्यांनी पाठवलंय. तर नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करताय. आज बाप्पाचं निमित्त भक्तिगीतांचा हा कार्यक्रम थोडासा होतोय, तर बाप्पाचंच गीत ऐकायचं आहे, प्रथम तुला वंदितो. तर नक्कीच बाप्पाचं हे सुंदरसं गीत नक्कीच एन्जॉय करूया.

खरंतर नवीन गाण्यापेक्षा ही जुनी गाणी जी आपल्याला ऐकायला भेटतात त्याचा खूप आनंद होतो आणि ती गाणी कायम आपल्या स्मरणात राहिलेली आहेत. ही गाणी ऐकली तरच बाप्पाचं आगमन आणि तो सहवास जाणवतो बाप्पाचा ही गाणी ऐकली की. त्यामुळे स्मरणात राहिलेली आहेत ही गाणी ऐकली तरच बाप्पाचं आगमन आणि तो सहवास जाणवतो बाप्पाचा ही गाणी ऐकली की. त्यामुळे खरं तर ह्या जुन्या गाण्यांना सॅल्यूट आहे. इतकी सुंदर गाणी त्या काळातली आपल्याला देऊन ठेवलेली आहेत. तर पुढची फरमाईश असं गीत जे खूप ट्रेंडिंग चालू आहे अगदी छोटूशा मुलाच्या ओठांवरती देखील हे गाणं आपल्याला ऐकायला भेटतं. तर हेच गाणं ऐकायचं आहे आपल्या छोटूशा श्रोत्यांनी व्हिडिओ व्हॉइस देखील पाठवला आहे. पण श्रोत्या आहेत आपल्या आपल्या श्रोत्यांचं नाव विसरून गेले मी. ओके त्यांनी पाठवले प्राजक्ता ऋतुराज गडकरी कोल्हापूर येथून आहेत चंदीगड माडवले असा आहे का ताई चुकलं असलं तर प्लीज माफ करा. माडवले चांदगड चंदागड सॉरी चुकलंय ते मराठीतून एक इंग्लिशमधून त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होत आहे मला. तर कोल्हापूर येथून आपले श्रोते आहेत नियमित श्रोते त्यांच्याच मुलं आणि खूप सुंदर असं म्हटलंय माहिती व्हॉइसमध्ये खूपच दोनच ओळी म्हटल्यात पण इतक्या गोड म्हटल्यात छान वाटलं मला.

0: तर त्याला हे गीत ऐकायचं, त्याच्याच आवाजात आपण ऐकूयात. किती गोड आहे असा आवाज ऐकल्यानंतर फियाट गाडी ह्याचीच म्हणावी लागेल. इतका सुंदर आवाजात ताई तुम्ही रेकॉर्ड करून पाठवला, थँक्यू सो मच. आणि नक्कीच आनंद घेऊयात. जे ट्रेंडिंग सॉंग सध्या चालू आहे, वामन दादांचं हे गाणं आहे आणि सर्वांनाच ते आजकाल खूप आवडत आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर गीताचा.
1: अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का?
2: कुणाची? आमच्या वामन दादांची.
1: म्हणा की म्हणा.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात 2:16 यानंतरची फरमाईश पूर्ण करण्याआधी फीडबॅक आला होता. खरं तर गाण्याची फरमाईश पण होती, पण ते गाणं बऱ्याच श्रोत्यांनी मला पाठवलं होतं, पण ते मला काही पूर्ण करता नाही आलं, कारण की ते गाणं पहिल्यांदा झालं. बऱ्याच श्रोत्यांना ते गाणं ऐकत होतं, ते म्हणजे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. तर हे गाणं बऱ्याच श्रोत्यांना ऐकायचं होतं, पण तत्पूर्वी आपले जे श्रोते आहेत त्यांचा फीडबॅक या फीडबॅक देखील त्यांनी त्याच्यात दिला होता, आणि गाणं देखील. पण गाणं काही आता प्ले करता येत नाही, पण फीडबॅक नक्कीच देऊयात. ज्योतिबा सरांचा फीडबॅक आहे हा, परंडे येथून आपले श्रोते आहेत, यांची फरमाईश होती, पण फीडबॅक तर नक्कीच ऐकू शकतो, गाणं तर झाले. पण
1: नमस्कार.

0: अनि प्रगति ताईचा आवाज काय बोलाव, आवाज नाही ऐकला तर एक ही दिवस चांगला जात नाही आपल्या सर्व स्वतःचा. प्रगती ताईला खास खास एक माझ्या शैलीत सांगतो की निर्मल कोमल चंचल शीतल संगीत की देवी होतो आणि तुमच्या आवाजाचं तर काय सांगायचं. मी आपला नेहमी श्रोता त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. सर्वांना गणपतीच्या जय गौरी, गणपतीच्या सर्वांना खूप खूप खूप खूप शुभेच्छा. तर आज असं गाणं लावा गणपतीवरचं, ते खडे लावा त्यातलं चांगलं. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, हे होऊन जाऊ द्यास चांगले गीत. आणि हो प्रगतीताई, आमच्या काही मित्रांच्या सुद्धा फरमाईश तुम्ही घेत नाही असा असं मला समजलं. त्यांना सकाळी तक्रार पण केली त्यांनी, त्यांचं नाव मी पुढील उद्या सांगलच तुम्हाला. ताई परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसं कौन बनेगा करोडपती बच्चांच्या आवाजाशिवाय चालू शकत नाही, तसं फिरणार टीओचा हा कार्यक्रम जर प्रगती काही नसली तर बिलकुलही चालणार नाही. मग तो कोणीही आला तिथं तरी चालणार नाही. परत एकदा सर्वांना खूप खूप खूप खूप शुभेच्छा आमच्या त्रिमूर्ती टेलर ग्रुप तर्फे. आमचे सहकारी आसराम नलवडे आणि आमच्या बरोबर इथं ऐकत असणारे संतोष शेळके, लक्ष्मण गरडाने, संभाजी शेळके वगैरे बरेच आमचे इथं असतात. ठीक आहे, परत एकदा खूप खूप खूप शुभेच्छा.
1: तर थँक्यू सो मच. हे खूप प्रेम होतं ह्या वाक्यांमध्ये की सरांनी कंपेअर डायरेक्टली बेगबी यांचा जो कार्यक्रम आहे म्हणजे त्यांच्यासारखा खरंच कोणी करू शकत नाही. तो जो कौन बनेगा करोडपती हा जो आवाज आहे तो बिगबींशिवाय कम्प्लीट होत नाही. तसंच व्हॉट्सअप फरमाईशचा कार्यक्रम माझ्याशिवाय कोण कम्प्लीट होऊ शकत नाही. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे सर, थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा रेडिओ तेणावरती आणि ऐकत राहा फरमाईश. तर नाही पूर्ण करता आली सर, पण फीडबॅक नक्कीच देण्याचा प्रयत्न केला. तर पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश जी आलेली आहे बरे एक महिने झाला सरांची देखील फरमाईश राहिली आहे. तर सर म्हणतात एक महिन्यापासून फरमाईश काही माझी पूर्ण नाही झाली आहे, आज शक्य होईल अशी आशा आहे. आपला नियमित श्रोता बालाजी सगर, मुकाम पोस्ट किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथून. तर नक्कीच सर आज फरमाईश देणारच आहे आणि तुमची फरमाईश जी आहे ती सुंदर शकितासाठी आहे. आणि हेच गीत आपण खास आपल्या ज्या कर्मचारी आहेत सध्या खरं तर त्यांची फरमाईश देऊयात. ज्यांचा बर्थडे देखील आहे त्यानिमित्त त्यांच्यासाठी हे गीत आपण डेडिकेट करणार आहोत. तर आपले श्रोते जे आहेत आता पहा इतके मेसेज वरती आले, त्यांना द्यायचं होते फरमाईश कुठे गेल्या बरं. टेलर एकच नंबर बोलले असं म्हणतायत ताईंशिवाय बरेच जणांनी सांगितलं की खरं आहे ना असं म्हणतायत प्रकाश बोबडे सर देखील. थँक्यू सो मच सर. तर दुसरी हीच फरमाईश खास आपल्या समाजसेविका आहेत आशा स्वयंसेविका सौ रुक्मिणी श्रीमंत मोटे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामस्थ आणि मित्रमंडळी नातेवाईक. तर रुक्मिणी ताईंसाठी देखील आपण हेच गाणं डेडिकेट करूया. गाणं जे आहे ते सुंदर आहे, जुनं गाणं आहे आणि गाजलेलं गीत चित्रपट देखील आहे सागर या चित्रपटातील गीत आहे. तर नक्कीच आनंद घेऊया त्या सुंदर अशा गीताचा.
2: चेहरा है या चांद खिला है

तेरा नाम है क्या, असं म्हणत हे गाणं. किशोर त्यांच्या आवाजा एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर ठरलेला आहे. छान म्हणजे छान वाटतं हे गाणं ऐकताना. नक्कीच आनंद घेऊया सुंदरशा गीताचा.

चला पुढची फरमाईश घेऊयात. असंच बाप्पाचंच गीत आलेलं आहे. सध्या आपले जे राजकुमार माने सर आहेत, सध्या लक्ष्म्यांच्या मुखवट्यांना कलर देत आहेत. तर सध्या ते काम करत करत रेडिओ येण्याचा आनंद घेत आहेत. आणि आज त्यांची फरमाईश आहे खास गीतासाठी, आमच्या कुटुंबाच्या आवडत्या लाडक्या आणि सर्वप्रिय प्रगतीताईंना माढा येथून राजकुमार माने यांचा सप्रेम नमस्कार. काल सोमवार कार्यक्रमाची खूप वाट पाहिली, परंतु काल झालेला दिसत नाही कार्यक्रम. फरमाईश पाठवायची राहिली होती. काल सर्वत्र गणपतीचं आगमन झालेलं होतं, तरी साला बादप्रमाणे चार दिवसापासून आमच्याकडे लक्ष्मीचे जुने मुखवटे रंगवण्यासाठी आलेले आहेत. आम्ही दरवर्षीप्रमाणे याही लक्ष्मींचे मुखवटे रंगवण्याचं काम करत आहोत. तुम्ही आमचं घरी आला होतात आणि आज मी काम देखील घरीच करत आहे. तुम्हाला आठवतं असेल की मी व्हिडिओ पाठवत आहे, तो पहा. गणेशाच्या सर्वांना म्हणजे गणपती बाप्पाच्या येण्याच्या सर्वांनाच शुभेच्छा दिल्या सरांनी. आज खास गीत ऐकायचं आहे त्यांना. अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची, ग तीस तोळ्याची. चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची, ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा. असंच गाणं आहे ना, मला चुकत असेल तर प्लीज माफ करा. हा पण गाणं माहिती आहे, ती मुलगी आठवून मला गाणं, कारण की ते कॅसेट होती, व्हिडिओ पाहिला ना, ती लहान मुलगी डान्स करत असते आणि त्यावेळेस ते असं लक्षात राहिलं होतं गाणं. तर हेच गीत ऐकायचं आहे राजकुमार माने, सौजयश्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, प्रियंका गणेश बावरकर पुणे, राजकिरण माने, जयकिरण माने आणि सर्व माने परिवार राहणार माढ्यात, लोक माढा जिल्हा सोलापूर. आणि गाणं आवर्जून लावा, वाट पाहतो असं म्हणतात तर नक्कीच. आणि आजचा कार्यक्रम गणपतीमय झालेला आहे, जास्तीत जास्त बाप्पाची गीतं येतात असं त्यांनी सांगितलं. ऐकूयात तर राजकुमार माने सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. इतके फरमाईशी आलेत आणि प्रत्येक आणि प्रत्येक वेळेस आता शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत इन अडव्हान्समध्ये, तर त्याबद्दल सर्व श्रोतांचे आभार मानते. त्यामध्येच आपले मीनाताई आहेत, त्यांनी देखील दिलेल्या आहेत मला शुभेच्छा. त्या काय म्हणतात पहा. दीदी तुम्हाला माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार, तुम्ही कशा आहात? तुम्हाला अडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कवयेतून. दीदी तुमचा उद्याचा दिवस दिनदर्शिका एक आकडा नाही तर तो एक सुंदर प्रवासाला मनापासून सलाम करण्याचा दिवस आहे. दीदी रेडिओच्या लहरीवरून रोज भेटणारा तुमचा आवाज कधी हळूच हसवतो तर कधी मनात एखादी सुंदर भावना जाणवते. तुमच्या बोलण्यातला जिव्हाळा माझ्या मनापर्यंत अलगद पोहोचतो आणि म्हणूनच तुमच्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देताना मन हे आनंदानं भरून येतं. काही माणसांसाठी शब्द नव्हे तर भावना निवडाव्या लागतात. दीदी उद्याचा दिवस कसा असेल हे कोणालाच ठाऊक नसतं, पण तुमच्यासाठी तो अधिक सुंदर असावा अशी इच्छा मी मना पासून देवाकडे नक्कीच करू शकते. दीदी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात लाभलेलं प्रत्येक सुख तुम्हाला मनाच्या उंची इतकं विशाल असो आणि येणाऱ्या काळाने तुमच्या स्वप्नांना केवळ जागा नाही तर आकाश द्यावं. आजच्या खास दिवशी माझ्या मनातून उमटलेली एकच भावना, दीदी तुमचं हसणं आणि तुमचा आवाज सदैव असाच प्रसन्न राहो, तुम्हाला आवडेल ते गीत नक्कीच द्या, अशीच शुभेच्छा मला अशोक शुंदे सरांनी देखील दिलेला आहे. तर ते म्हणतात दारफळ सिन्हा येथून आपला नियमित श्रोता अशोक शिंदे आहे, त्यांना देखील असंच गाणं द्यायचं आहे. तर पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश जी आली आहे विकास लोंढे दादांची आलेली आहे. रेडिओ तेरडा आपली माणसं आपला आवाज आणि हिंगणगाव कवठे महांकाळ जिल्हा सांगली. तर त्यांना गीत ऐकायचं आहे, आज वेगळं गीत ऐकायचं आहे त्यांना. मस्ती या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात ताई कालच श्री गणेशाचं आपल्या घरी आगमन झालंय, मंगलमय गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. श्री गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आनंद आणि भरभराटी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना. उद्या तुमचा वाढदिवस आहे तर उद्याच्या या खास दिवसासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच दादा. ताई तुमचा गोड आवाज ऐकला की मनाला एक वेगळा आनंद मिळतो. तुमच्या आवाजातून मिळणारा आपलेपणा, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा हीच तर रेडिओ तेरणाची खरी ओळख आहे. श्री गणरायाच्या कृपेने तुम्हाला तसेच रेडिओ तेरणा परिवारातील उत्तम सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समाधान आणि आयुष्य आनंद लाभो. तुमचा हा गोड आवाज असाच कायम आम्हा श्रोतांना आनंद देत राहो, हीच मनापासून शुभेच्छा ताई. आमची म्हणजेच माझी खास फरमाईश आहे माझ्या लाईफलाईन, माझ्या जीवनसाथीसाठी, पत्नीसाठी, तिच्यासोबत आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात हातात हात घेऊन चालायचं असेल, जिव्हा जिच्यावर मनापासून प्रेम केलं आहे आणि आयुष्यभर करत राहत आहे, माझ्या या लाडक्या पत्नीला आज सुंदर गाणं डेडिकेट करायचं आहे. तू माझ्यासाठी फक्त जीवनसाथी नाहीस तर माझ्या आयुष्याची खरी लाईफलाईन आहेस. आणि उद्या आज उद्या आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ आणि तुझ्यावर माझं प्रेम मनापासून असंच असणार आहे. तर पुन्हा एकदा बाप्पाच्या आगमनाने मंगलमय अशी सुरुवात तर झालेली आहे, सर्वत्र मंगलमय असं वातावरण झालंय. पण तुमच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. रेडिओ तेरणा आपली माणसं आपला आवाज. तर नक्कीच आनंद घेऊया दादांच्या या मस्ती या चित्रपटातील गीताचा.

व्हाट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. बारामती येथून आपले जे नियमित श्रोत आहेत विनोद सर्वदे महिसगाव माढा, पण सध्या ते बारामती असं पाठवतात कधी कधी चुकून, माझ्याकडून ऍड्रेस चुकला असेल तर सॉरी. तर डी पी अजित दादांचा असल्यामुळे ते बारामतीच वाटलं मला. तर आहेत आपले बारामती इथून देखील श्रोते आहेत बहुतेक, तर ते नाही आहेत, दुसरे आहेत. त्यांनी टॅमॅटोचा फोटो पाठवला आहे सध्या, ते आय थिंक सो. आणि खास करून हे गीत त्यांना फार आवडतं असं मला वाटतं, कारण की ज्यावेळेस ते कधी फरमाईश पाठवतात तर हेच गीत पाठवतात. नक्कीच आनंद घेऊयात विनोद सर्वदे सरांच्या या सुंदरशा गीताचा. चित्रपट 90s मध्ये सुपर डुपर हिट ठरला, गीत देखील लोकप्रिय. दिलसे हा चित्रपट आहे.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा दुपारचे 3 वाजता आहेत. तर यानंतरची भरपूर आणखी श्रोत्यांच्या देखील फरमाईश राहिल्या आहेत, पण पूर्ण करूयात. सोमवारी असते फरमाईश, पण आज मंगळवार आहे, बऱ्याच श्रोत्यांच्या राहिल्या आहेत फरमाईशी. तर नियमित श्रोते सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर इथून, त्यांचे मित्र काकासाहेब जाधव, गणेश माडजे, विजय बनसोडे, योगेश यादव, खलू बागवान, या सर्वांना गीत ऐकायचं आहे. गीत खूप गाजलेलं गीत आहे, किशोरदांचं आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे. पडद्यावरती दिसतात मिथुन चक्रवर्ती, माधुरी दीक्षित, संजय दत्त. सुंदर असं गीत आहे, तर नक्कीच आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूया सुनील जाधव पाटील गल्ली औसा आणि त्यांच्या मित्रपरिवार. What's up, Ramesh?

आपण एकत आहात रेडिओ 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. आणि एक जे गाणं, त्याच्याशिवाय खरं तर तो महिमा ऐकला की आपल्याला वाटतं बाप्पाचं दर्शन झालंय असं एक गीत आहे, जे गीत जाता जाता देणार आहे. बऱ्याच श्रोत्यांना हे गीत ऐकायचं होतं, पण आता मला काही घेणं होणार नाहीये, बरीचशी कामं आहेत आणखीन. त्यामुळे जाता जाता ज्यांची मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत, ते म्हणजे रंगनाथ क्षीरसागर सर. ते म्हणतात उद्या तुमचा बर्थडे आहे, त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आणि यायची खूप इच्छा होती पण काही नाही झालं, पण याच्यात मानून घ्या असं म्हणतायत. तर नक्कीच प्रयत्न करते खरं तर. आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे, अष्टविनायका तुझा महिमा कसा. तर चतुराबाई, दैवशाला, गणेश, सुरुष, अलोक, सुलोचना, रंगनाथ क्षीरसागर सर्व मित्रपरिवार त्यांनी लिहिलेला आहे. तर रेडिओ तेरणाच्या कोकिळा उगीच म्हणत नाही असं म्हणतायत. तर थँक्यू सो मच. आणि तसंच आपल्या बरेचसे श्रोते मला इन ॲडव्हान्समध्ये श्रोते जे आहेत ते फरमाईश पाठवत आहेत. तसंच आपले जे नियमित श्रोते आहेत सातारा येथून, आवाजाच्या जादूगार आरजे प्रगती मॅडम यांना ॲडव्हान्समध्ये मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या मधुर आवाजाची जादू प्रत्येक श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करते. तुमच्या शब्दांमध्ये आपलेपणा, आवाजात गोडवा आणि व्यक्तिमत्वात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने, यशाने आणि सुंदर क्षणाने भरलेला असो. तुमचा हा जादुई आवाज असाच हजारो श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत राहो, हीच मनापासून शुभेच्छा असे त्यांनी पाठवले इन ॲडव्हान्समध्ये. प्रगती मॅडम, तुमच्या आवाजाचा चाहता असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर थँक्यू सो मच सर. असंच प्रेम करत रहा रेडिओ तेरणावरती आणि नक्कीच आनंद घेत चला इतर देखील कार्यक्रमांचा. तर आपले श्रोते जे आहेत साताऱ्यावरून, भाऊसाहेब शिंदे फलटण सातारा येथून आपले नियमित श्रोते, यांना आज हे गीत यांनी शुभेच्छा दिल्या. तर ॲडव्हान्समध्ये बऱ्याच श्रोत्यांनी मला हॅपी बर्थडे असं प्रगतीताई असं पाठवलं. तर थँक्यू सो मच, तुमचं प्रेम हे भेटतंय मला. तर चला भेटते उद्या, मे बी नाही तर भेटूयात आता परवा दिवशी आपल्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. शेवटी ज्या श्रोत्यांचं अशोक शिंदे सरांचं देखील आभार, त्यांनी देखील मेसेज केला होता पण राहून गेलं. दत्ता कदम दादाजी दादांचं पण खरं तर फरमाईशमध्ये नाव घेत राहिले, त्यांनी देखील फरमाईश पाठवली होती. पण आय एम रिअली सॉरी, तुमच्या फरमाईशी मला घेता नाही येणार आहेत. आता वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची, 3:05 होत आहेत. तर भेटूयात आपण परवा. प्रकाश बोबडे सर म्हणतायत, मॅडमजी उद्या सुट्टी नका घेऊ, ही विनंती आहे मॅडमजी असं म्हणताय. बरं तर चला भेटूयात परवा. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत राहा. मोठी फॅन आहेत बऱ्याच श्रोत्या म्हणतात, तुझं दररोजचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं, बर्थडे विश करायचं आहे असे आपले बरेच श्रोते मला म्हणतात. तर थँक्यू सो मच. तर सर्व श्रोत्यांना असं सांगावंसं वाटतं की मी मोबाईल यूज करत नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही असा गैरसमज धरू नका की मी नंबर देत नाही आहे म्हणून. तर त्यामुळे काय की लक्षात ठेवा तुम्ही की मी मुद्दामून नाही करत. तर चला ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी घेत रहा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

जिथे सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा, गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा, अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे. हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है. साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है. हमारी आंगनबाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है नौवा राष्ट्रीय पोषण माह.
2: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है.
1: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकटं येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री सुधाकर राठोड यांना. ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. 2003 पासआउट झालेले आहेत. मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत. सध्या ते एंटरप्रेन्युअर आहेत. राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत. तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात. सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
4: नमस्कार, मी सुधाकर राठोड. रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल.
3: अच्छा,
4: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
3: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे. तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होतात?
4: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी.
3: हा हा, साधारणतः किती वर्षापूर्वी?
4: 6 मी येऊन गेलो होतो.
3: 6
4: दरम्यान पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये औरंगाबाद वगैरे या साईडला. जसं वरवरती फिरती मी भेट घेतली त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला. इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा ॲडिशनल सुविधा काही बऱ्याच काही इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे. आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती.
3: फर्स्ट 99
4: यस द फर्स्ट स्टुडंट्स वन ऑफ देम अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स आवर डिपार्टमेंट हेड्स ऑल प्रोफेसर्स. तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये. मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन.
3: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
4: हा, माझं स्कूलिंग झालंय सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये. मी पासआउट आहे 10th.
3: अच्छा, कुठे? सोलापूर
4: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूर मधनं.
3: बरं,
4: मराठी मीडियम इट वॉज मीडियम. त्याच्यामध्ये नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये. मग लातूरमधनं मी 11th-12th केलं. मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेज सुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला. PCM आपली कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा. त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली, तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं. मी थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हाऊ इट इज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी गुणगुण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले आहेत, मग माझी जर्नी स्टार्ट झाली. नवीन होतो, इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता.
3: नवीन होता,
4: कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझे सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत. मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही. मी पहिला तो त्यामधनं जेवढे काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करू, आणि स्वप्न होतं, छोटंसं स्वप्न होतं आधी, म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं पाहूया. जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या चार वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढं म्हणजे फंटॅस्टिक. आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या चार वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतंच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या, आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी. कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर वन की हा असा आहे, इकडं विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जेवढं थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचं, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम, हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही. कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मीडियममध्ये आलेले असायचे, गावाखेड्यात आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
3: बरं, म्हणजे 2003 ला पासआउट झालं, 1999 हे चार वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते, कारण
4: OMS त्या वेळेला काही होते. हा, ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते OMS त्यांचं शिक्षण झालं होतं CBSE मध्ये, आमचं शिक्षण SSC बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जोर थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडस इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत, थोडं समजण्यासाठी सुद्धा आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडस आकलन याच्यामध्ये थोडस व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्स मध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनामिक्सचं असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाइम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो, नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या चार वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉइंट असेल मला वाटतंय, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही चार ओळी आहेत पण ते फार महत्वाचे आहेत. यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 ला मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ऍज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो, GET म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो, IIT ची पब्लिक त्यावेळेला, NIT पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
3: अच्छा,
4: म्हणलं बघूया.
3: अच्छा,
4: ठीक आहे, चालेल.
3: आता हे 2003 नंतरचं मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
4: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा आहे, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. मग जे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आहे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन IT ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ TCS, इन्फोसिस, विप्रो, GE, लाईक अ कंपनी विच इज बीन top 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट्स आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर, वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे किंवा वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
3: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे,

0: त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्योर झालात म्हणजे तुमची राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला का कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
1: सर हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया
0: बर
1: लाईफमध्ये. इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ युनिक.
0: तसं तुमच्या डोक्यात
1: होतं आधीपासून की आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
0: बरोबर.
1: मग ही प्रेरणा माझी जवळपास सर मी व्हेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC आर एन डी डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळेला त्यांच्यामध्ये म्हटलं अरे आपण काही नाही करू शकत काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया काही हरकत नाही आहे. बॅकबोन नाही आहे आपल्याकडे बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे पण शिकायला काय हरकत आहे आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्या वेळेला. ही गोष्ट आहे सर जवळपास 2008-09 ची गोष्ट
0: आहे. तुम्ही पास आउट झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर
1: 6 वर्षानंतर ते थोडं थोडं काय काय काही गोष्टी शिकत गेलो मी. मग काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो त्यानंतर काही टायर 1 मध्ये मी आपलं थोडस एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये ISA एक होतं इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह USC कंपनी होती. मग तिथनं मग मला एज्युकेशनला थोडंसं सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं नाही मुंबईमधनं त्यांची तर साथ होतीच प्रत्येक वेळेला मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं थोडं थोडं थोडं कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात ना तसंच म्हटलं प्रयत्न करूया. प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एज्युकेशन करायला थोडासा वेळ लागला. मध्ये कोविड आलं. कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
0: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
1: हो जॉब चालू होता.
0: जॉब चालू होता पण साईड बाय साईड.
1: हा ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं.
0: अच्छा.
1: कुठले सेक्टर चांगली राहील.
0: अच्छा.
1: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये. जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी Day 1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो कन्सोल रूफ लाइनर बंपर्स लाईट लॅम्प्स वगैरे वगैरे त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ड होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल्फ पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी. आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ती आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर ॲज ऑन टाइम 16 कस्टमर्स आर रजिस्टर्स विथ अस अँड दॅट महिंद्रा टाटा हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये
0: एवढ्या रिनॉन्ड कंपनी ज्या आहेत त्या तुमच्या हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना. मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मूळतः सोलापूरच्या आहेत. सध्या पुणे येथे एंटरप्रिन्युअर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड. पण त्याला पण 2-3 वर्ष आले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
1: हा एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण व्हिजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो माझं व्हिजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल्स जे सेल करतात फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे तो एक मॉड्यूल सेल करतो. तर त्या मॉड्यूल आणि OEM तर देर हॅव्हिंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी बी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स लाईक अ ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी हेला स्विचेस सुब्रोस देर आर अँड नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये फिट होतात बरेचसे मॉड्यूल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता व्हीकल ही जवळपास 3000 कॉम्पोनंट बनते.
0: अच्छा ओके.
1: एक कुठलीही व्हेकल 3000 कॉम्पोनंट
0: बनते. तुम्हाला पहिल्यांदा.
1: तर त्या कॉम्पोनंट मध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्यूल्स आहेत. मग त्या मॉड्यूलचं एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं त्यांना ते वायबल नसतं, कमर्शियली वायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी वायबल नसतं. इट्स नॉट वायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव मग हु इज गोइंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम आय ए सी, विरॉक पॉलिमर्स, लिमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, जिस इज अ लिडिंग.
0: But
1: we have been supporting since last 4 years.
0: But
1: yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो.
0: बरं.
1: म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस.
0: अच्छा ओके.
1: झिरो डिफेक्ट म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट, इथनं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे. आयएसओ ही सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ इज लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपलं जे इंटरनल जे काही को स्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल टाटा मोटर्स, स्कोडा ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अँड काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्यूल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व करतो की क्वालिटी मला पाहिजेत. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटरला ब्रेकच लागत नाहीये. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे की तो पार्ट येतो कसा, त्याचा क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हटलं ना आयएसओ, आयटीएफ वगैरे, ते इंटरनल देर आर नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, कायझन वगैरे आहेच.
0: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आहे सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये?
1: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जो डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे. हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे. मग त्या ऑलवेज आमचा बॅकबोन आहेत कंपनीच्या.
0: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडंसं एरामध्ये घेऊन जातो, 2003 च्या.
1: मला
0: वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
1: ओके.
0: राज कोळपे आणि पांडुरंग खोडे म्हणून,
1: ग्रेट.
0: त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो किंवा असा काही विषय झाला?
1: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात.
0: बरं.
1: आता 2000 चीच गोष्ट नाही आहे. जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत. बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच लेऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच. मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हीकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल. मग तेव्हा ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल या सॉफ्टवेअरचं मार्केट असेल.

0: आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रेन्योर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
1: मी पहिले ॲडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे.
0: बर,
1: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ॲक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायचे. तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे एक मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते जीईलमध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनॅमिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं. सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन ही फार महत्वाचं आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक हे फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठेतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो, आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
0: बर बर,
1: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
0: अच्छा,
1: बरं
0: अच्छा, बरं. मग आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करतायत, प्रॉबॅब्ली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
1: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर.
0: बर बर,
1: का? तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी, प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्टला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे. ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळं काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत, प्लीज. हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मेसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
0: तर सुधाकरजी, आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोलाय, म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
1: मी ओके
0: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
1: नाही? ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा, एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
0: अच्छा.
1: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो, जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व्ह करायचे आणि

0: विद्यार्थी होतो त्या बॅच मध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायच्या. कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे. त्याकडे 7 दिवस 10 दिवस असा एक पॉलिसी होती. मला आठवत नाही पण कार्डमध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव्ह व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचं लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी. सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टी ला. हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन डिसिजन, ते सुद्धा टॉपर होते इथले. ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम.
1: मित्र वगैरे,
0: मित्र तर माझ्या लिमिटेड भरपूर सारे. म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळं मला OMS अटॅच होतो. आणि इथलं लोकल असल्यामुळे मला मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरंच सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रिली जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
1: आणि मैत्रिणी
0: सर, आम्ही म्हणजे
1: डेझर्टेड
0: होतं मोजून काही मैत्रिणी असायच्या. आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे. पण कमीच होत्या सर.
1: अच्छा अच्छा. बर, तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचं धाराशिव आहे, तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
0: सर, सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. तर याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाईम असतो त्या स्टुडंटचा, जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीची जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. ज्यांनी जे केलेलं आहे, मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे, असाच एक कुली होता, तो ही बिकम IAS ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की ते लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत. एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक. सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे. आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत.
1: बरोबर.
0: किंवा टाइम, टाइमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाइम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाइम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
1: यस.
0: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा आणि तुम्ही पुढे जा.
1: बरोबर.
0: आणि मग एकदा टाइम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
1: बरं. कॉलेजच्या 4 वर्षाच्या कालावधी कधी ऑदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय?
0: सर, यस यस, आय वुड लाईक टू always been participate for all programs as an organizer team.
1: Okay.
0: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का अरे म्हटलं माझं कॉलेज जरी माहीत नसेल ना बॉस तिथं बऱ्याचशा अशा गोष्टी व्हायच्या कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं ते कल्चर सेट केलं होतं त्यांना काही असा उठकीम वाईट कधीच आलं नाही फ्रेशर्स पार्टी असायच्या फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे सेंडअप असायचे आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाइज
1: व्हायचं फक्त ऑर्गनायझिंग कमिटी
0: मी ऑर्गनाइज मध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला त्यामुळं तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला म्हणजे वेल गुड ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट टाइम
1: तर सुधाकर राठोडजी मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदनं चालू असतातच समजा असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या
0: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे त्यामधलं
1: तुमच्या कॉलेज एरियामधलं
0: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामत से
1: कयामत
0: पहिला नशा पहिला कुमा तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे
1: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू म्हणजे पापा काय ते बडा नाम करे
0: पापा बडा नाम करे का हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे पण जी ही नशा ही जी एन्व्हायरमेंट आहे हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं हे 3 वर्ष असू दे 4 वर्ष असू दे या 6 वर्ष जे काही असतील त्याचे विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकता तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं
1: बरोबर
0: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे वेदर इट इज फिजिकली येऊ दे या कुठल्याही गोष्टीला येऊ दे कधी माघार नाही घेत हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल
1: आणि हे तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे
0: बस बस रिस्पेक्ट टाइम
1: ओके क्या बात आहे इट्स गुड वर्ड टू वर्ड्स रिस्पेक्ट टाइम येस ऑलवेज तर सुधाकर राठोडजी खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात मी म्हणत
0: नाही तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली थँक्यू टू ओपन अप कारण तुमची ती स्किल आहे
1: हाव टू असं वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार तर सुधाकर राठोडजी खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथे आलात जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे जरा थोडंसं
0: येस माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड हा 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय निगडीमध्ये मुलगी रोही राठोड ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिज मध्ये शिकते
1: अच्छा आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करता
0: येस सर
1: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो
0: येस सर ऑफकोर्स
1: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद
0: थँक्यू
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज शोधेव रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा फॉलो करा तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: पहुंचेगा ना? हाँ मैं पहुंचूंगा।
1: 1 2
2: 5 6
1: सब सीखे हैं आप? 7 8 भी पता है? 7 8

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

त्या सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

परंच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.